0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: Kasa kai mandali?
0: Kasa kai mandali?
1: Kasa kai mandali?
0: Kasa kai mandali?

मंडियो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यॉन और एम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा और एम फ्री वर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे, एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम. अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि मंडळी हो, जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कोणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलं निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंदा. संकोच करायची नाही, बिलकुल लाजायचं नाही, बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250-6200 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, नाहीतर फोन सुद्धा करा. ऑन कॅट सौंदर्य का तुम्ही स्वसंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे मंडळी हो. आज शनिवार 3 ऑक्टोबर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या एकदम सुरुवातीला एकदम लय भारी कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी वाजवणार आहोत, करणार आहोत, प्रस्तुत करणार आहोत आज विशेषतः. आणि विशेषतः आज आपल्या सगळ्यांसाठी, सर्व रसिक प्रेक्षकांसाठी, रसिक श्रोत्यांसाठी विशेषतः आज जागतिक ज्येष्ठ नागरिकांच्या दिनानिमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 1 ऑक्टोबरला आपण साजरा करत असतो, पण आज रेडिओवर ऑर एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रमाचा विशेष कार्यक्रम असणार आहे. आज प्रस्तुत असणार आहे आपल्या स्टुडिओमध्ये आज खास पाहुणे सुद्धा आलेले आहेत, अर्थात गुरुजी श्री प्रेमदेव इतू सावंत, जे लेखक आहेत स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रहाचं. आज या कार्यक्रमाच्या मध्ये त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे. यांच्या जीवनाविषयी, यांच्या सगळ्या कार्यांविषयी, समाजसेवाविषयी, मराठी भाषेला एकदम जवळून प्रेम करणारे गुरुजी आहेत. तेव्हा या कार्यक्रमामध्ये त्यांचा परिचय असणार आहे आम्ही घेणार आहोत, तसेच त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत विशेषतः. तेव्हा तुम्ही ट्यून इन करत राहा और एम फ्रीवर. तासभराचा विशेष कार्यक्रम असणार आहे आणि विशेषतः आज मंडळी हो 3 ऑक्टोबर म्हणजे भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिली होती आणि या दिनानिमित्ताने तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. तेव्हा कार्यक्रमाच्या आरंभी आम्ही येणार आहोत तुमच्या सगळ्यांसाठी. बाप्पाचं नाद खुलं असणार आहे, बाप्पाचं गजराने कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. आस्वाद घेऊया.

0: रसिक मुनी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आम्ही करतो. आज कसं काय मंडळ कार्यक्रमाचा विशेष कार्यक्रम आहे, प्रस्तुत होत आहे जागतिक ज्येष्ठ नागरिकांच्या दिनानिमित्ताने. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज मराठी अभिजात भाषा दिनाच्या निमित्ताने सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये खास पाहुणे अर्थात गुरुजी श्री प्रेमदेव इतू सावंत आज हजर आहे आपल्या स्टुडिओमध्ये. स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रहाचे लेखक आहे. तसेच यांच्याबद्दल आज या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा गुरुजी नमस्कार, साष्टांग नमस्कार, आपले स्वागत असो ऑरएम फ्रीवर आणि कसं काय मंदिर कार्यक्रमामध्ये MBC स्टुडिओमध्ये. आज खूप आनंद होतो, आपल्या आशीर्वाद असणारही या कार्यक्रमामध्ये. सगळ्या श्रोत्यांना सुद्धा आपल्या वाणीचा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. तर प्रथमतः गुरुजी आपल्याविषयी आपल्या परिचय तुम्ही सांगा, कसं आपलं जीवन याची सुरुवात झालं, काय काय तुम्ही केलं या जीवनामध्ये, आणि याच्यानंतर आपण म्हणणार
1: नक्की.

0: शांति शांति शांति। माझा समाजाला सादर सप्रेम नमस्कार।
1: नमस्कार गुरुजी।
0: वृद्धदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या निमित्त आज मला विशेष करून MBC मराठी बातमीने मला बोलावले आहे, त्यामुळे कोटी कोटी धन्यवाद। अवसर दिलात मला काहीतरी बोलायला, त्यावर मी नक्की बोलणार आहे। सर्वप्रथम मंडळी, मी गुरुजी प्रेमदेव वित्तू सावंत मेलगोरला राहणारा आहे, जन्मापासून तिथेच आहे मी अजूनपर्यंत। आणि माझा परिचय म्हणजे काय, मी एक साधारण माणूस आहे, मी जास्त मला परिचय द्यायचा नाही, कारण माझ्या संगीत क्षेत्रामध्ये अनेकांनी माझ्याबद्दल ओळख घेतलेली आहे। आणि आज मराठी टीचर, रिटायर्ड मराठी टीचर, निसेवानिवृत्त झालेला मराठी टीचर होतो आहे अजूनपर्यंत मी तुमच्या सेवेत, समाजाच्या सेवेत। म्हणतात ना, जोवर कुणीला प्राण आहे तोवर जीवन चालू असायला पाहिजे। आपला प्रयत्न, आपला प्रयास, आपली कामगिरी, आपली जबाबदारी, आपली जिम्मेदारी, कर्तव्य निष्ठ असावे लोकांना, हे पण मला म्हणायचे आहे। भजनाच्या क्षेत्रामध्ये मी म्हणू तर आता मी आपल्या भजन ग्रंथावर बोल

म्हणणार आहे, पण त्या प्रथम मी प्रेमदेव विठू सावंत गुरुजी अनेकांना भजने शिकवली, अनेक लोक घरी आले, नाहीतरी मी आपल्या लॉन्चिंगमध्ये म्हटलं होतं, उल्लेख केलेला होता की नाहीतरी 18 ग्रुप भजनांचं ग्रुप घरी येऊन येऊन भजनं शिकलेली आहेत. तर म्हणून जर समाजामध्ये आज आज बघायला जाऊ, कदाचित 40-50 ग्रुप असतील

0: जी कृपा कुलस्वामिनीची कृपा म्हणून काहीतरी होऊ शकलं आमच्या हातून आणि झालेली कामगिरी अजून चालू आहे. लोक गात आहेत, करीत आहेत, ध्यान करीत आहेत, ध्यानमग्न आहेत, ह्याचा मला आनंद आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याविषयी म्हणायला जाऊ मी तर या पुरोहितीच्या क्षेत्रामध्ये माझा मी जास्त बोलला नाही परंतु अनेकांनी माझ्यापासून काही शिकलेली पण आहेत आणि घरी घरी घरोघरी मंदिरांमध्ये जाऊन जाऊन मी आपली पूजा सांगितलेली आहे लोकांनापर्यंत आणि त्यामुळं त्याच्यानं अनेक लोक प्रभावित झालेले आहेत, आनंदित झालेले आहेत, गदगदित झालेले आहेत, याचा पण अनुभव आपल्याला आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता हल्ली ऑगस्ट महिन्यामध्ये गणेश विनायक चतुर्थीच्या दिवशी आणि त्याच दिवशी नागपंचमी 16 ऑगस्ट रोजी आपण आपल्या स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रही प्रेमदास गाथा लोकांनी म्हटलेली आहे. प्रेमदास गाथा तुकाराम गाथा तर आहेच आपल्यासाठी. हा प्रेमदास गाथा समाजाच्या सेवेत आहे. येणाऱ्या पिढींपर्यंत अनेक पिढींपर्यंत ही जोपासली जाईल, ही गाथा जोपासली जाईल ह्याची प्रार्थना गुरुदेवांना.
1: गुरुजी तर या सखोलपणे आपण या स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रहावर आपण बोलणारच, पण आधी आपण आपल्या स्वरामध्ये एक आपण गाणं लोकांना आपण पोचवू शकतो इथे याच्या माध्यमातून. आपण भजनसुद्धा लिहिता, कविता लिहिता आणि सुद्धा स्वतः तुम्ही गाता आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमच्या आवाजामध्ये गजर झालेला आहे. तर आता गणपती बाप्पाची स्तुती आपण करूया एक आणि याच्यानंतर परत मुलाखतीचा कार्यक्रम चालूच ठेवणार आहोत. नमो आदि रूप तुमच्या स्वरामध्ये आपण लोकांना आपण ऐकवणार आहोत तेव्हा याचा आस्वाद घेऊया. ओके,
0: आनंद होईल.

0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: कसा काय मंडली
2: रसिक मंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. और एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे, स्पेशल कार्यक्रम चालू आहे. हे मंडळी हो आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज सुद्धा मराठी अभिजात दिन सुद्धा आहे, तेव्हा या निमित्ताने सुद्धा शुभेच्छा देतो. आणि विशेषतः आपलं स्पेशल कार्यक्रम आहे आज, खास पाहुणे म्हणून गुरुजी श्री प्रेमदेव इतू सावंत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रहाचे लेखक आहे, त्यांच्याशी बात चालली आहे आणि बोलत आहोत यांच्याबद्दल. आणि विशेषतः या ग्रंथाबद्दल गुरुजी आज सगळ्या श्रोत्यांना सांगण्यात तुम्हाला आनंद होईल की याबद्दल प्रेरणा कुठून मिळालेली आहे आणि किती वेळ लागलं हे सगळं संग्रह करण्यासाठी, तेव्हा आपण तुमच्याकडून ऐकूया.
3: धन्यवाद. भजनी होण्याची ही हा जो प्रसंग आला ना, बाबांकडून आला. माझे बाबा महादेव इटू सावंत, त्यांनी प्रेमाने माझे नाव प्रेमदेव इटू सावंत ठेवले. ते भजनी होते, ते मृदंगवादक होते, प्रसिद्ध मृदंगवादक होते. मी आपल्या स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रहाच्या ऑटोबायोग्राफीमध्ये हा उल्लेख

0: केलेले आहे. ते रोज रोज कधी कधी हातामध्ये असोसिएशनच्या वतीनं ढोलकी त्यांच्याकडे राहिली नाही तर खांबा वाजवायचे, लाकडी खांबा वाजवायचे, नाहीतर डोके वाजवायचे आणि भजन बोलायचे. ती भजनं ऐकायचो मी लहानपणापासूनच. आणि त्याच हीच माझी पहिली पायरी, हिचंच मला प्रोत्साहन झालं. आणि बाबा म्हणायचे, माझी भजनं तुला शिकवायची आहे लोकांनी, शिकायची आहे फर्स्ट आणि गायची आहे समाजामध्ये. हो बाबा म्हणायचो मी, पण त्यावेळेला मात्र तितका इंटरेस्ट नव्हता. हळूहळू वाढलो मी, आदोलसांत झालो, कोर्टात जाऊ लागलो, तेव्हा पकडली त्यांची वाणी. आणि त्यांच्या वाणीमध्येच माझ्या बाबांचा आवाज खूप मस्त, चांगला गोड आवाज होता त्यांचा. कदाचित त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीवर आहे, आजोबांचा पंजोबांचा आशीर्वाद आमच्या पाठीवर आहे, ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन केले आणि त्यांची भजनं आज मी गात होतो, गाऊ लागलो. हे त्यांची भजनं गाता गाता, भंग गाता गाता, तुकारामांच, एकनाथांचं, ज्ञानेश्वरांचं भजन गाता गाता स्वतःची भजनं लिहू लागलो, स्वतःची भजनं. आणि भजनं स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रह याचा जन्म कसा झाला ही कथा लांब लचक आहे नितीनजी, खूप लांब लचक आहे. गेल्या 50 वर्षांपासून मी भजनं गातो आहे. भजनं गाता गाता गाता लोकांना शिकवता शिकवता असा झाला. एक दिवस क्लिनी गावामध्ये आपल्या देशामध्ये परमपूज्य प्रेमानंद स्वामी महाराज पुण्यापासून यायचे मॉरिशसला, त्यांच्याकडून आम्ही दीक्षा घेतलेली आहे, त्यांच्याकडून प्रेमानंद दीक्षा घेतलेली आहे. एकदा मग काय झालं, त्यांचा तुलादान होता क्लिनी गावामध्ये बलिवट लक्ष्मणच्या आवारामध्ये अंगणामध्ये. आणि माझे एक भजन मंडळी होती माझ्याबरोबर, म्युझिकवाले हे परस्करानं कहाणकवाले त्या टाईमच्या आपल्याबरोबर बसले होते. आणि तुलादान चालू होता, तुलादान मग विशेष करून महाराजांसाठी मी एक भजन लिहिलं. ते भजन ऐकत होते ती, आणि त्यांचे मान असे असं असं हलत होते, लेफ्ट राईट हलत होते, हलू म्हणजे रमले होते, रंगले होते त्या भजनामध्ये. ती डुबून गेले होते, बुडून गेले होते. ते त्यात ती थोडीशी एक ओळ सांगतो त्या भजनांचं.
1: नक्कीच गुरुजी.
0: गुरु राजा तुमचा

0: गोर शब्द, गोर शब्द
1: हे भजन ते ऐकत होते. दुसऱ्या दिवशी तुला संपला त्या टाईमला ते कसकाबेलला पण असायचे. मी कसकाबेलला त्यांच्याबरोबर राहायचो, रात्रीचा मुक्काम होता त्यांच्याबरोबर माझा. त्याचवेळी ते मला म्हणाली, त्याचवेळी म्हणाली आता कुठून हा चैतन्य स्वर्ण चैतन्य मराठी भजनचा उगम कसा होईल आता,
0: बरोबर
1: ह्यावर मी येतो. यात ते म्हणाले विठू सावंत, ते असेच मला म्हणायचे विठू सावंत आता टाईम आला लेका तू आपले भजन शेअरिंग कर आणि बघ तुझ्या कसे बसे काहीतरी करून हे पुस्तक आता हे सगळे संग्रह कर आता तुझे. इथे ते प्रति मला वाटतं आपल्या अनुभवाने ते क्लिनिक गावात तुलादानच्या समयी प्रभावित झाले होते आणि दुसऱ्या दिवशी मला हे ही गोष्ट त्यांनी मला सांगितली. मी हो हो म्हणलो करू पण मोठा प्रचंड कार्य संपूर्ण होता कारण जे जे काही मी भजनं लिहिली होती ना ती सगळे ते नोटबुकमध्ये होती. नाहीतर एक 10-12 नोटबुक असतील कदाचित, त्याहून त्यापेक्षा जास्तच कदाचित. आता ती समजलं सगळी काढून एक फ्रेश पानावर आकाशच्या पेपरवर ते सगळे काढायला मला लई ताम लाग लई ताम लागला.
0: बरोबर
1: हो ते करून झाले, ते करून झाल्यावर नाहीतरी मग एक एकूण माझी मी मोजायला जाऊ जास्त एक्झॅजरेट नाही करू तर 3000 भजनं असतील माझी. त्यामध्ये 750 मी निवडले म्हणजे विठ्ठलाची भजनं लोडत आहे. स्वर्णचैतन्य मराठी भजन संग्रहाच्या ग्रंथामध्ये विठ्ठल भजन गुरुभजन लोडत आहे लोडत. त्याशिवाय झाकडी गणपतीची भजनं, अंबाबाईची भजनं, जागरणाची भजनं, शनिदेवाची भजनं, साईनाथांची भजनं, इथपर्यंत की राम हनुमान.

0: आनंदची भजनं आणि विशेष करून महाराष्ट्र गीत पण त्यामध्ये सामील आहेत. तर ही सगळी भजनं त्या पोथीतून काढून काढून आकात पेपरवर काढू लागलो. त्या त्यासाठी खूप समय गेला, लई समय गेला. ही माझी कामगिरी जवळजवळ 50 वर्षांची आहे. म्हणून स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रह मी त्याचा मार्केट व्हॅल्यू मला माहीत नाही. म्हणून मी कुणाशी एक सेंट पण नाही घेतलेला आहे. मी अनुदान दिलेलं आहे, डोनेशन आहे समाजासाठी. हा विशेष करून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनला अफिलिएटेड असलेले सगळेच मेंबरांना एक एक कॉपी गेलेला आहे. आणि शिवाय मराठी कल्चर सेंटर ट्रस्टला पण कॉपी गेलेला आहे. फ्री कॉपी, सगळ्यांना फ्री कॉपी. मराठी शिकून येतांना पण सगळ्यांना ते म्हणजे काही लॉन्चिंगच्या दिवशी सगळे होते ना, आणि त्या दिवशी देण्यात आले. आता महाराजांची ही गोष्ट, हे स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रह हे टायटल जमले कसे, आले कसे?
1: बरोबर,
0: स्वप्नातली गोष्ट आहे.
1: अरे वा,
0: स्वप्नातली गोष्ट. मला वाटतं ही गुरुकृपा आहे, त्याने सगळं केलेलं आहे. मला मी केवळ एक माध्यम आहे हे मला माझ्या समाजाला सांगायचं आहे. म्हणून मी फार साधारण माणूस आहे, लेखक नाही हो, मी कवी नाही हो. पण बाबांच्या प्रोत्साहनातून, बाबापासून प्रेरणा घेत मी भजनं गाऊ लागलो, अभंग गाऊ लागलो आणि नंतर लिहू पण लागलो. मागे आता या भक्तिरंगामध्ये जेव्हा मला इन्व्हायटेशन गेलं, आमंत्रित झाला की मग आपली भजनं दोन म्हणा तुम्ही, त्यामध्ये मी आपली भजन नाही म्हणली होती. आता नमो आदिरूप हे तुकारामांची भजन आहे. जेथे नाही मी तू पण, किती मोठा शब्द, किती मोठं, किती मोठी शिक्षा आहे त्या भजनामध्ये, लोकांना माहीत नाही. जेथे नाही मी तू पण, म्हणजे हे इगो आहे ना आपल्याकडे, हे जोपर्यंत हा आपल्या दिमागामध्ये राज करणार आहे, तोपर्यंत माणूस की आपल्याशी जमणार नाही. आम्ही माणूस नाही होणार. आपला काय, आपला ड्रायव्हर इगो जर आपल्या ह्या बॉडीचा ड्रायव्हर इगो जर आहे, अभिमान जर आहे, अहंकार जर आहे, तर आम्ही भगवानाचे देवांची दास नाही बनू शकणार आहे. सडन दास होणार नाही आपण.
1: नक्कीच,
0: म्हणून हे सगळे विसरायला पाहिजे.
1: नक्कीच,
0: काय होतं, आम्ही 2 दिवसाचे पाहुणे आहे जगामध्ये, कधी जाणार आहे, सगळे सोडून जाणार आहे. सो वी हॅव टू लिव्ह अवर फूट प्रिंट्स इन अवर समाज अँड इन द वर्ल्ड, वाय नॉट.
1: नक्कीच,
0: हे मला म्हणायचं आहे. तसं आमच्या हातून झालेलं आहे, ही ईश्वराची कृपा, गुरुकृपा. म्हणून आता टायटल आला स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रह. जेव्हा तर टाईम आला तर पब्लिशरकडे जाण्यासाठी, तर कोणत्या लोकांनी मला मदती केलेली आहे, ज्या ज्या भजनी ग्रुपला मी शिकवले ते लोक येऊ शकले नाही मला मदती करायला, माझ्या टायपिंग करायला नाही आले ते. तरी पण गुरुला मी, गुरुच्या समोर मी बसून रडू लागलो की गुरुजी आता हा ग्रंथ आता जीवित होणार नाही, त्याला लाईफ येणार नाही गुरुजी. मी थकलो आता गुरुजी, मी हताश होऊन गेलो गुरुजी. आता बघा सगळं काही तुमच्या हातात, त्यांच्याशी असे मी विनवणी करीत होतो, कोणी विश्वास करणार नाही. एक दिवस काय झाले, खेळक्या गावाहून, मी जोराने म्हणतो, खेळक्या गावाहून निलमा गोविंद आली माझ्या घरी. एक ओळख पण नव्हती. ती आली, मना म्हणाली, गुरुजी तुमचं नाव मी ऐकलंय, मला पूजा विजा शिकवायची आहे. येऊन शिक, ती शिकू पण लागली. जात बोलता बोलता आपला प्रोजेक्टच्या विषयी बोललो तिला मी. ती मना म्हणाली, तुम्ही एक काळजी करू नका, तुम्हाला टायपिंग पाहिजे ना, 750 टायपिंग तर पाहिजे ना. तिने 9-10 महिने घेतले तिने टायपिंग करायला मराठीचं. रात्री यायची, रात्री 6:50 यायची, जवळजवळ 6:50 रात्रीचे वळली, तर कारण आपल्या जॉब बनायची यायची ती. आणि मग 7 आम्ही काय त्याची पावभाकरी करून
1: बरोबर
0: लिहायला लागलो. मी डिक्टेट करतो, ती टायपिंग करतो आपल्या कम्प्युटरवर. असे करता करता मला गर्वाने अभिमान सांगायचे आहे त्या मुलीनं माझी 750 भजनं 9-10 महिन्यांमध्ये ती टायपिंग करून घेतलं. आणि पब्लिशरकडे गेलो सॅन्थकुवाला, बाबू वागडी आपला पब्लिशर. त्यांनी मला अजून बजावून सांगितले होते, गुरुजी तुमची पुस्तकं मी पब्लिश करणार आहे, पण सगळे माझ्या इन रायटिंग, मला हँड रायटिंगमध्ये नको आहे, मला टायपिंग पाहिजे. मग टायपिंग दिली त्याला. आता प्रश्न दुसरा पडला की माझी भजनं केवळ रोमन स्क्रिप्टमध्ये नाही आहे, मराठी, मी मराठी माणूस, मी मराठी शिकलेला माणूस, मराठी टीचर होतो मी, मराठीशी माझा प्रेम, माझा लला, म्हणून मराठीमध्ये कसं राहिलं. तर मराठीमध्ये तो म्हणला की मला मराठी पण टायपिंग पाहिजे. आणि मला प्रेमदेव विठ्ठल सावंतला मराठी टायपिंग करता येत नाही कम्प्युटरवर. मी सत्य सांगतो,

0: तेव्हा त्यांनी सजेस्ट केलं की कोणीतरी लक्ष्मण हे मुंबईमध्ये त्याला तुम्ही तब्येत त्याला त्यांनी फोन नंबर दिला आणि निलमा गोविंदी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं मी नाही त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि त्याने होकार पण दिला 750 भजनं सगळे त्यांनी 3-4 महिन्यामध्ये त्यांनी पण टायपिंग करून कम्प्युटरवर आपल्याकडे सेंडिंग केलं मग आपण सगळे घेऊन सगळे आयटम्स घेऊन मराठीचं आयटम सेम आयटम्स इन इन इन रोमन स्क्रिप्ट ऑल्सो हे सगळे येऊन बाबू बागडेकडे पण गेलो त्याला सगळं काही दिलं त्याच्यात जे काही त्याला पाहिजे होतं त्यांनी त्यांनी पण मग नाही तरी खूप भक्कम मोठं काम आहे इतकं मोठं गाथा आहे मग त्यांनी पण खूप टाईम घेतलं आणि जवळ आता वस्तुस्थिती काय आहे की 16 ऑगस्ट रोजी यावर्षीच लॉन्चिंग झालं पुस्तकाचं आणि एक माणसाचं मला नाव द्यायचं आहे निलमा गोविंदचं नाव मी म्हटलंच डॉक्टर पावीस महाद्वा हा पण पुढे आला गुरुजी हा पण पुढे आला मी तुम्ही काय तुम्हाला पाहिजे गुरुजी मी सांगतो तुम्ही तुम्हाला निसंकोच सांगा फायनान्शियली त्यांनी मला पण हेल्प केलं निलमा गोविंदवाल्यांनी मला पाहिजे आणि जे जे माझे ग्रुप होते ज्यांना ज्यांना मी कॉन्टॅक्ट केलं त्या लोकांनी पण काही आर्थिक मदती केली त्यांचं नाव पब्लिश आहे त्या बुकमध्ये
1: छान आहे
0: या पुढे
1: बरोबर तर गुरुजी असं पण म्हणू शकतो की जीवनामध्ये जर काही संकट आलं तर देवासमोर आपण विनवणी करू तर देवच नक्कीच आशीर्वाद देणार धावून येतो आणि विशेषतः आज जो कार्य आपण केलेले आहेत आणि आपण दैवी कार्य म्हणू कारण सगळं जे सुवर्ण भजन ग्रंथ आहेत यामध्ये तर आपलं युवकांसाठी समाजासाठी तर नक्कीच एक आपण म्हणू शकत पेटलेलं मशाल असणार आहे त्यांच्या जीवनामध्ये ते मार्गदर्शक असणार आहे तर या तुमचं नाव तर प्रेमानंद प्रेमदेव इतू आहे तर प्रेम प्रेमाने आपण हे सगळं रचलेले आहे तर नक्कीच सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये पोचणारच आपण एक उल्लेखसुद्धा आपण केलेला आहे की भक्तिरंग या सीडीमध्ये जे सांस्कृतिक केंद्राने काही वर्षांपूर्वी ते लॉन्च केलं 16 मध्ये तर काही ज्येष्ठ कलाकारसुद्धा आपलं बरोबर होते त्यांनी गायलेले तर यांच्याकडून सुद्धा एक गाणं आपण ऐकूया ना पुढचा कार्यक्रम आपण करूया ऐकूया तुझे नाम घेईन आस्वाद घेऊया

0: एनएस मंडियो कुरियर साल तुम्ही ट्यून इन करत रहा और एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे स्पेशल कार्यक्रम चालू आहे आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आणि विशेषत जागतिक मराठी अभिजात दिनाच्या निमित्ताने सुद्धा विशेष कार्यक्रम आम्ही करीत आहोत 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा मंडळी हो ट्यून इन करत रहा सुमारे 20 मिनिटे राहिल्या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये विशेष स्टुडिओमध्ये पाहुणे खास पाहुणे आलेले आहेत गुरुजी श्री प्रेमदेव इतू सामंत स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रहाचे लेखक गुरुजी तर लेखक तर आहेत भटजी सुद्धा आहेत मराठी शिक्षक सेवानिवृत्त झालेले मराठी शिक्षक सुद्धा आणि विशेषतः उत्कृष्ट गायक सुद्धा आहेत या भक्तिरंगामध्ये आपण यांचं सुमधुर आवाज तर ऐकतच आहोत तर आता लाईव्हमध्ये सुद्धा त्याच्या आवाजाचा आपण आस्वाद घेऊया आज इथे तर स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रहामधून गुरुजी आपण श्रोत्यांना तरी एक भजन तुम्ही ऐकवा आज नक्कीच खूप काही लोक इथे ट्यून इन करीत आहेत ऑर एमटीवर या भजनासंग्रहाचा आस्वाद घेऊया आणि या मधुर प्रेम सुद्धा आपण आस्वाद घेऊया ऐकूया गुरुजींकडून
1: माझा प्रेश आहे यामध्ये विठ्ठलाचं भजन मी दोन चरण स्पेस करतो
0: नक्कीच नक्कीच गुरुजी
1: विठ्ठल

प्रेमदास म्हणे राजा आलो पंढरीला दर्शन द्यावे राजा सकल जनाला प्रेमदास म्हणे राजा आलो पंढरीला दर्शन द्यावे राजा सकल जना

0: ओम कृष्ण हरि जय जय पांडुरंग हरि।
1: अप्रतिम गुरुजी अप्रतिम, आपण महाराष्ट्रातील पंढरीला आपण भेट दिलेली आहे, जाऊन आलेलो आहे, दर्शन झालेले आहेत विठ्ठलाचं। महाराष्ट्राबद्दल आपण बोलणारच नक्कीच, आणि इथे राष्ट्रीय पातळीवर आपलं तर कार्य चालू आहे आणि आंतरराष्ट्रीयवर सुद्धा आपलं उल्लेख झालेले आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, याबद्दल तरी बोलूया। आपलं कुठलं कार्य झालं तिथे महाराष्ट्रामध्ये?
0: आता महाराष्ट्राची गोष्ट जर आलीच, सर्वप्रथम गुरु महाराज तर महाराष्ट्रातले, पुणे नगर गोखले गाव तिथले आपचे गुरु होते। त्यांचं नाव इथे बोलणं उच्चारण करण्यासाठी मला अनंत आनंद होतो आहे। परम पूज्य प्रेमानंद स्वामी महाराज ह्यांचा मी शिष्य, ह्यांचा मी चरणदास आहे। मी त्यांचा आशीर्वाद नसता तर आज हे स्वर चैतन्य मराठी भजन संग्रह आला नसता। म्हणून महाराष्ट्राची गोष्ट मी आता तुम्हाला जाऊ, तर तिथे आबालकालची शाळा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे।
1: बरोबर,
0: हो। ती संस्था काय करते, महाराष्ट्राबाहेरची मराठी लोकांची ओळख करून काहीतरी अनेक विविध कार्यक्रम ते आयोजन करत असतात। एक दिवस एकदा त्यांनी मला बोलावले, मला फोन केले आणि सांगितले की मला त्यांच्या कवी संमेलनामध्ये एक कवी प्रस्तुत करायची, कविता प्रस्तुत करायची। त्यांना मी नंतर मी म्हटलं की हे बघा, तुम्ही धन्यवाद, तुम्ही मला आमंत्रित केलात, मला अवसर देत आहात, संधी देत आहात, पण मी कवी नाही हो। मी एक छोटा मोठा गाणारा आहे, अभंग गाणारा आहे, इकडेच काही येडावाकडा गाणारा आहे, एवढेच। त्यांनी मला आनंदाने म्हटलं की तुम्ही माझ्या आमच्या कवी संमेलनाला उद्घाटन करा आपली गणेश वंदनीने, ते आपण केले होते। आणि मग 3-4 महिन्यानंतर लास्ट गेल्या वर्षी त्यांनी मला म्हटलं की आता भजन कॉम्पिटिशन करतो आम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड फॉर मराठी पीपल इन आउटसाइड महाराष्ट्र, तुम्ही त्यात भाग घ्या। आणि त्यात भाग घेतल्यानंतर आता चमत्कार असं झाला की पहिला फर्स्ट सिंगर मीच आलो।
1: अरे वा, हो, खूप खूप शुभेच्छा।
0: त्यांनी मला एक प्रमाणपत्र पण दिले आणि ते प्रमाणपत्र स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रहाच्या ग्रंथामध्ये प्रिंटत आहे।
1: गर्वाची गोष्ट आहे।
0: त्यावेळेला मी कोणती भजन अभंग म्हटलं होतं ते थोडी एक उतार एक चरण सांगतो तुम्हाला।
1: नक्कीच गुरुजी, सांगा।

रतूच माझा हरि पांडुरंगा आधार तूच माझा हरि पांडुरंगा कयवर तूच माझा हरि पांडुरंगा शरणी तुझिया ठेविला।

0: राजा हरि पांडुरंगा चरणी तुझिया।
1: बाबा उत्कृष्ट आहे विठ्ठलाच्या कृपेने गुरुजी याच्या आशीर्वादाने इतकं उत्कृष्ट भजन झालं आणि याचं विजेतं आपण भजन म्हणू शकतो की या कार्यक्रमाने या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये आणि मॉरिशससाठी आणि आपले सगळे नागरिक

प्रत्येकांसाठी मराठी बांधवासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक दुसरं गाणं आपण ऐकूया तुमच्या सुमधुर आवाजात इथे, सांगड बांधारे. आणि याच्यानंतर शेवटचं आपण क्लोजिंग करूया इथे या कार्यक्रमाचा. तेव्हा आस्वाद घेऊया गुरुजींच्या सुमधुर आवाजात. भक्तिरंग या सीडी ऑडिओ सीडी मधलं विशेष गाणं आपण सादर करतो, सांगड बांधारे.

रसिक मंडळी हो परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. ऑरेंज फ्रेमवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि विशेषतः या विशेष कार्यक्रमाची सांगता काही क्षणात होणार आहे. अर्थात आज जागतिक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने तसेच मराठी अभिजात भाषा दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आज आपल्या स्टुडिओमध्ये खास पाहुणे म्हणून गुरुजी श्री प्रेमदेव इतू सावंत यांच्याशी मुलाखत झालेली आहे आणि शेवटच्या टप्प्यावर आम्ही पोचलेलो आहेत गुरुजी. तेव्हा आपल्याकडून आपल्या वाणीकडून एक सुमधुर गीताचा आपण आस्वाद घेणार आहोत नक्कीच आणि कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी सर्व श्रोत्यांना आणि समाजासाठी विशिष्ट युवकांसाठी सर्व भजन मंडळींसाठी काय संदेश आणि शुभेच्छा आपण देणार आहोत गुरुजी.

0: वाह वाह सुरेख सुरेख अप्रतिमा आहे. तेव्हा गुरुजी सगळ्यांना काय विशेष संदेश आपण देणार आहात?
1: माझा संदेश असा आहे, आता सांगड बांधारीचे भजन चालत तुम्ही छोटा ऐकवतात लोकांना ना, सांगड म्हणजे काय, छेन जो आहे ना, हा भक्तीचा जो छेन आहे ना, भाव

0: आपला आपलेपणाचा हा जो चेन आहे ना हा सांगर कधी सोडता कामा नाही आहे. डिवाईड होऊ नका कधी समाजामध्ये, सगळ्यांना जोडून घ्या, सगळ्यांना संघटित करा आहे. हा पण माझा संदेश आहे त्या भजनामध्ये. हाच त्याचा अर्थ असाच येतो की सांगर बांधा, सांगर सोडू कधी नका, समाजामध्ये जुट एकजूट राहा, डिवाईड होऊ नका कधी पण.
1: बरोबर,
0: राग करू नका, संताप करू नका, अहंकार करू नका, इगो धरू नका. मी दुका म्हणे जेथे मी तू पण ते मी तू पण करू नका. मी केलेलं आहे ते तू केलेलं आहे हे सगळं म्हणू नका. आपण केलो का नाही म्हणायचं, आम्ही केलेलं आहे का नाही म्हणायचं. जो तुम्ही मला मान दिलात ना, माझ्या समाजाने मला मान दिला त्या स्वर चैतन्य भजनाची भजन संग्रहासाठी, त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद माझ्या समाजाला. आणि हेच माझा संदेश असणार की हे स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रह हा ग्रंथ समाजासाठी आहे. झाकडी भजन झाकडी ग्रुप सगळीच झाकडी ग्रुप लोकांसाठी आहे, भजन ग्रुप लोकांसाठी आहे, आणि फेडरेशनसाठी पण आहे, सगळ्यांसाठी पण आहे. फ्री कॉपी आहे सगळ्यांना. तुम्ही आपल्या घरी माझ्या घरी या, माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे आणि त्या ग्रंथमध्ये पण आहे, त्या घ्या कोणता नंबर, मला कॉन्टॅक्ट करा. मला मी आनंदाने तुम्हाला माझे पुस्तक असे अनुदान म्हणून डोनेशन म्हणून देणार आहे मी सगळ्यांना. पण तुम्ही एकमेकांना मदतही करा. त्याला त्याला काहीतरी मदत पाहिजे आहे भजनाच्या क्षेत्रामध्ये, त्याला मदत करा, सांगा त्याला त्याला चुकलो आहे चुकत आहे त्याला चुकला कुठेतरी, त्याला प्रेमाने सांगा त्याला की
1: नक्की
0: त्याला किती साज करू नका, त्याची आलोचना करू नका. एवढ्या काम आम्ही करू शकलो ना. विठ्ठल महाराज खूप प्रसन्न होता आमच्यावर. आमच्या देशामध्ये विठ्ठलाची भजन शैली महात्म्याच्या दिवशी खूप रात्री खूप चालायचं.
1: अरे
0: हे मला म्हणायचं आहे की हे कायम ठेवा, ही भजनं कायम ठेवा. ह्यात प्रेम आहे, ह्यात मर्यादा आहे, ह्यात आनंद आहे, ह्यात सचिदानंद स्वरूप गुरुदेव तुम्हाला भेटणार आहे. धन्यवाद मला बोलवण्याबद्दल.
1: गुरुजी खूप खूप धन्यवाद. इथे MBC वतीने रेमफ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रमाच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद. अशीच प्रार्थना करूया देवाशी विठ्ठल चरणी की आपण असंच भजन तुम्ही लिहित रहा आणि गात रहा, आणि हा जो स्वर्ण चैतन्य मराठी भजन संग्रह आहे सगळ्यांकडे पोचणं आपण नक्कीच कार्यरत राहू, आणि हा जे भजन प्रेम आहे आणि भजनाचा आनंद आहे सगळीकडे पोचूया. खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे आमची भेट होणार आहे नाही उद्या सकाळी कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन. टिल देन नमस्कार आणि शुभ दिवस.
0: नमस्कार.

ज्ञानलक्ष्मीये नमः ॐ स्वर्णस्वरूपिण्ये नमः ॐ ज्योतिलक्ष्मीये नमः ॐ दीपलक्ष्मीये नमः ॐ धान्यलक्ष्मीये नमः ॐ विजयलक्ष्मीये नमः ॐ भरलक्ष्मीये नमः ॐ गजाकामावल्ये नमः ॐ कामाक्षिसुन्दर्ये

लक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी श्रीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयारिं भूर्भुव स्वाहं तस्वजुल्वरीजंबरगौरीवश्रीमहे द्यो यो नाम प्रचोदयारिं अवृसमर्यामि ॐ प्राणाय स्वपनाय स्वं सा